0: अॼु तुंहिंजो तव्हांखे ज़हर आयो आहे, तव्हां पाण खाधो आहे, मुड़ुसु ॾिनो आहे,
1: मुड़ुसु ॾिनो

0: سمن ڈاکٹر صاحب مشہور و معروف خاندانی ڈاکٹر ہیں ہومیوپیتھک طریقہ علاج میں بیمارن کے جڑ کا ختم کیا ویندو ہے جے کے اساں جا دوست اساں جا بھائر اساں جو بھینرو اساں جا بزرگ اساں کی بدن پیا ہومیوپیتھک طریقہ علاج میں پنجو علاج کرائے چکان تو وہ ودھیک بہتر جانن تھا ایں ہا کچھ اڑا مریض ہوندا جے کے پہلی دوا وٹھی کچھ صحیح تھیو ऐं पोइ अचनि ई कोन था असां डॉक्टर साहिब जे मशवरे मुताबिक़ दवा खाईंदा कयो डॉक्टर साहिब जे मशवरे मुताबिक़ पंहिंजो इलाजु कराईंदा कयो तव्हां अचनि ॾींहंनि में सेट थी वियो वरी अचो ई न त इन में तव्हांजी बीमारी ख़तमु कान थींदी फ़ाइदो ज़रूरु पियो लेकिन बीमारी ख़तमु कान थींदी छह ॾींहं अठ ॾींहं महीनो ॿ महीना छह महीना वरी तव्हांखे उहा तकलीफ़ थी वेंदी त हुन जे लाइ बीमारियुनि खे जड़ खां ख़तमु कयो डॉक्टर साहिब वटि पंहिंजो चेकअप करायो ऐं बीमारियुनि खे ختم کرایا ڈاکٹر صاحب کے چون مطابق علاج کرایا سمے ڈاکٹر ہمیشہ جو مشورہ دینا یا جو تجویز دینا تو تعوتر علاج ہلد یا تاطر دفعہ موٹو تاکہ اوترا دفعہ وجن کھپے ہاں تا فائدہ ہی نتو پوے تو ایکڑی بی گال ہوں پر فائدہ ہومیوپیتھک میں 100% ہے ہومیوپیتھک میں کوئی سائڈ افیکٹ نہ ہے ڈاکٹر صاحب کی کلینک ہاں جی عنایت ہومیوپیتھک کلینک ڈاکٹر صاحب جو موبائل نمبر 02279984763 سامن انہی نمبر تے تواں ڈاکٹر صاحب سا لائیو کال ذریعے ایف ایم تے سوال پوچھی سکو تھا ماں کے وری نمبر نوٹ کرایا 02279024763 02278984763 سمن یہ ڈاکٹر صاحب جو موبائل نمبر ہے ان سے سب ڈاکٹر صاحب کا کال تے پوچھی بھی سکو تھا ایڈریس نتی سمجھ میں اچے یا ان وقت ایف ایم تے ڈاکٹر صاحب اصل اگر 9 وگے تھی موجود ہوں تو سوال پوچھی سکتا ڈاکٹر صاحب کا بیماری کے حوالے سے معلومات وٹھی سکتا جی سمن یہ ساگی کلینک ہے ڈاکٹر صاحب کی خاندانی جتھے ڈاکٹر صاحب جو والد صاحب ڈاکٹر صاحب جو ڈاڈا مرحوم حاجی عنایت اللہ راجپوت صاحب جے کے مریضن جو علاج کندا ڈاکٹر صاحب حاجی عنایت اللہ راجپوت پوری سندھ میں مشہور و معروف ڈاکٹر ہو ان کا پو ڈاکٹر صاحب جو والد صاحب ڈاکٹر جاوید محمد جاوید راجپوت صاحب بھی مشہور و معروف ہوا ان کا پو وہ ساگی کرسی ڈاکٹر صاحب گدی سنبھالیا ڈاکٹر صاحب حارث جاوید راجپوت صاحب یعنی ڈاکٹر محمد جاوید راجپوت صاحب جن جا فرزند ہیں اور ڈاکٹر حاجی عنایت اللہ راجپوت صاحب جن جا پٹ ہیں سمن ساگی کلینک تے ڈاکٹر صاحب موجود ہوں سکرن ہومیوپیتھک کلینک اتنا شفٹ تھی چکی ہے ہیئر کلینک ہے اسٹیشن روڈ سکرن میں جی سمن نواب شاہ موڑ کا اسٹیشن روڈ ہے ان تا حاجی عنایت راجپوت جو کلینک کتنے ہے تو ہر مہنگ بدائی جی زمین میں نشانی وہاں کے دیاں تو جی اسٹیشن روڈ کا اگتے ہی تو نواب شاہ موڑ کا اگتے ہی تو جی اگتے ہی تو بٹور ہوں پہ جو ظفر سکندر جو اسٹور ہو ظفر مروم ان کے بھرسائی ڈاکٹر صاحب کی کلینک ہے ساجے پاسے تاجے اچھے جی نواب شاہ موڑ کا ساجے پاسے کا ظفر سکندر مروم جو اسٹور آ ان کے بھرسا ڈاکٹر صاحب کی کلینک ہے ساموں ڈاکٹر صاحب کی کلینک کے اسٹور ہے ون بھی لگل ہے نم جو اتنے تم معلومات وی سکو تھا سمن پریشان تھن کی تو ضرورت ہی کانے کا موبائل ہے تو ڈاکٹر صاحب سے رابطہ کرے پوچھی سکو تھا پہنوں علاج کرائے سکو تھا سمن ڈاکٹر صاحب طرف ہلوں تھا ان کے بیماری کے حوالے سے معلومات وٹھوں تھا جی ڈاکٹر صاحب
1: بالکل پروگرام صحت جو راز ہومیوپیتھک سے تو اصل پروگرام ہے صحت کے حوالے سے پر اجو کے پروگرام میں اصل تقریباً ہے کالو اصا مس کر چیوں چھو تو اصا ایڈریس جو ہے اصا کے سمجھائے سکوں تو سب اچو ہوا ونو پریشان تھو ان کا بہتر ہے تو اواں اصا اجے کے پروگرام میں سمجھائے سکوں باقی ایف ایم سے سجو ڈی مجھے اج ہلو ہو سبھان بھی ہلو جیسا اجا سمجھی سکو تھا تو سکرن ہومیوپیتھک کلینک ساگی ہاں حاجی عنایت ہومیوپیتھک کلینک जेका शेरवानी किरीअ ते हुई हाणे उहा स्टेशन रोड ते आहे। स्टेशन रोड ते पहुची जेको सलीम साहिबु सम्झायो त इन जॻह ते पहुची कंहिं बि स्टोर वारी चवंदो बाबा इहा हाजी इनायत क्लिनिक किथे आहे या डॉक्टर हारिस जावेद किथे आहे, त उहा अव्हांखे ॿुधंदो साम्हूं हले वञो, साम्हूं सिधो अव्हां दर सां अंदरि ईंदव, असां साम्हूं तव्हांखे वेठी मिठी मिठी मिलंदासीं। त इन करे अव्हां परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे, का दवा अव्हांखे साॻी आहे, इलाजु अव्हांजो साॻियो आहे। पर हा सलीम साहिबु चयो त जीअं छंछरु ऐं आचरु असांजो फ्री जेको आहे उहा न थी सघंदो, हुनजी वजह अव्हां मूंखे सम्झायो त कुझु मामलात आहिनि जंहिंजे करे असां नथा रखी सघूं। पर हाल बाक़ी मुंहिंजी पंहिंजी पूरी कोशिशि रहंदी त मां इन शइ ते ज़रूरु गौर कयां। हिकिड़ी शइ जीअं हले पई त उन खे कोशिशि कयां उन शइ खे हलाइण जी। बाक़ी जेका बि हालात हूंदा अव्हां सां गॾु असां ज़रूरु हूंदासीं, इलाजु अव्हांखे ज़रूरु मिलंदो, शिफ़ा अलाह ज़रूरु ॾींदो, कोशिशि असां ऐं अव्हां ज़रूरु कंदासीं। एहतियात ज़रूरु कजो, दवा वठो पिया उनजी एहतियात, परहेज़ किरीअ जो एहतियात ज़रूरु ख़्यालु कजो। छो त एहतियात कंदा हो त असांजी दवा लॻंदी, जे एहतियात न कंदा हो त असांजी दवाऊं बि अव्हांखे असरु कोन ॾेखारे सघंदियूं, ऐं उन खां पोइ रहंदव अव्हां परेशान थी वेंदव, या डॉक्टर खां दवा वठी अची पर फ़ाइदो ई कोन थियो। फ़ाइदो इनशाला होम्योपैथिक में फ़ाइदो ई आहे, पर वजह छा आहे त दवा जी इस्तेमालु करण जो तरीक़ेकार कुझु असांजो अलॻि आहे, त उन में कुझु ग़लतियूं थी वञनि ऐं पद परहेज़ी थी वेंदी आहे, ऐं उन खां अलावा इलाजु जेको हले पियो उनखे माण्हू रोके वेंदो आहे, बंदि करे वेंदो आहे, त उनजे करे कुझु जेको शिफ़ा जो जेको टाइम हूंदो आहे उहा वधीक थी थो वञे, हुन में असां बि परेशान थी वेंदा आहियूं, अवां परेशान थी वेंदा। इन करे कोशिशि कंदा कयो त दवा जी जेका टाइम ख़तमु थिए तव्हां दवा वठो, अची नथा सघो परेशान थी वेंदो, का बि ज़रूरत कोन्हे, का जेका मुंहिंजा पर्चा दवाउनि वारा पर्चा उहा मोकिले छॾियो कंहिंजे वक़्तु, दवा जा पर्चा मोकिले छॾियो, हिकिड़ो मोबाइल जेको आहे उहा पाण वटि रखी छॾिजो। उनजो फ़ाइदो इहो आहे त का बि पेशंट जेॾी महिल पर्चा मूं ॾे ईंदा आहिनि, पेशंट घरु हूंदो आहे त मूंखे का शइ पुछणी आहे त मां ओॾी महिल चवां कॉल कयो, मूंखे हुन सां कुझु ॻाल्हाइणो आहे, जीअं का तबियत जे बारे में मालूमात करणी आहे त मोबाइल अवां वटि पियो हुजे, मां कॉल कयां, कॉल करण खां पोइ मूंखे ख़बर पए जेका शइ मूंखे पुछणी आहे, मां पुछा करे दवाऊं मां लिखी ठाहे ॾेई छॾियोसि, दवाऊं अवां वटि मिली वेंदियूं। त हिन में इहो थींदो आहे त दवा जो जेको टाइम पीरियड आहे, जेको इलाजु आहे, उहो मुकमल थियणु शुरू थी वेंदो आहे। अवां आया त बि बिस्मिल्ला, जिन आया त पर्चा दवाउनि वारा पर्चा, दवाऊं जेका थियनि त दवाऊं भले मोकिले छॾियोसि, त दवाऊं भले असां वटि अची वेंदियूं, को मसइलो कोन्हे। त इन सां अव्हांजी दवा बंदि न थी, को आयो अचे पियो शहर ते वञा पियो सकणु वञा पियो, यार हीअ पर्चो खणी वञ, फलाणी जॻह डॉक्टर वेठो हूंदो, उनखे ॾिजांसि, उहो उनखे इहा इहा शयूं ॿुधाए छॾंदो, मूंखे दवा खाधी, मूंखे हाणे इहा इहा तकलीफ़ूं आहिनि, इन्हनि जी दवाऊं मूंखे खपे थी, वधीक जेका शइ हूंदी उहा मूंखे पाण फ़ोन ते राबितो करे पुछा करे वठंदो, पोइ जेका दवा ॾे उहा वठी अचो। इहो तरीक़ेकार बि आहे, इन तरीक़ेकार सां बि अव्हांखे को एमरजेंसी थी वञे, मिसाल तौर ते को फोटी आहे, को शादी आहे, कंहिं केॾांहुं वञिणो पइजी वियो, अवां होॾां बि थी आयो ऐं अव्हांजी दवा बि ख़तमु न थी, अव्हांजो इलाजु बि हले पियो। इहो तरीक़ेकार ज़रूरु आहे। साईं प्रोग्राम में असां अव्हांखे वरी सम्झाईंदासीं त सकण होम्योपैथिक क्लिनिक हाणे हाजी इनायत होम्योपैथिक क्लिनिक थी वई आहे, जेको शेरवानी किरिया स्टॉप ते असांजी क्लिनिक हुई उतां हाणे मूव थी असां अची वियूं स्टेशन रोड ते। जीअं स्टेशन रोड ते असां अची विया आहियूं ऐं साॻी जॻह आहे, साॻी मुंहिंजी ॾाॾे वारी जेका क्लिनिक हुई उन साॻी जॻह ते असां अची वियासीं। हुन में वजहत इहा ई हुई त जेका पेशंट हूंदा हुआ उन्हनि जो चवणु इहो हूंदो, साईं असां शहर खां ई हिते अचण में ऐं वञण में असांखे तमामु घणी ॾुखाई थिए थी, तव्हां साॻी जॻह ते हली वञो छो त उते अचणु ऐं वञणु तमामु सवलो कमु आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जे मां को अचे थो ॻोठां दवाऊं वग़ैरह वठण जे लाइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे घर जा बि ॿिया टे चारि कमु हूंदा ज़रूरु आहिनि, त उन में बि उहे परेशान थी वेंदा त पहिरीं दवा वञूं या पहिरीं हीउ कमु कयूं, त हाणे उन्हनि खे इन्हनि शइ खां पोइ परेशान थियण जी ज़रूरत न आहे। दवा वठणु शहर वेझो ई वेझो शहर में ई त आहियूं असां, दवा वरिती पंहिंजो कमु कार करे अची विया ऐं हले विया, त इहो बि उन्हनि जे लाइ फ़ाइदेमंद आहे ऐं जॻह बि उन जे लाइ बहितरीन जॻह आहे। त सॼो शहर असांजो हिते न स्टेशन रोड ते ई आहे, सॼो ॾींहुं रेड़ा वेड़ा सभु शयूं हलनि थियूं, भाॼी टिकी फ्रूट ऐं सभु शयूं तव्हांखे इन जॻह ते मिली वेंदियूं, परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे। का सुभाणे अचो था घस कोन थो सम्झ में अचे, स्टेशन रोड कंहिंखे बि चइबो आहे स्टेशन रोड ते वञिणो आहे, स्टेशन ते न वञिजो, स्टेशन रोड ते वञिणो आहे, स्टेशन परे आहे, मुंहिंजी क्लिनिक अञा ओड़ ते आहे, नवाबशाह मोड़ ते पहुची कंहिं चवां स्टेशन रोड कहिड़ो आहे, इहो रोड आहे, हितां रोड वठी तव्हां ईंदा हो अव्हांजे लाइ निशानी इहा ई आहे, निम जो वणु लॻल आहे, ॿ स्टोर आहिनि, विच में दरवाज़ो आहे, हिन ई जॻह ते तव्हां पहुची वियो, कंहिंखे चइबो आहे हाची न आहे तॾहिं क्लिनिक किथे आहे, तव्हांजो साम्हूं ते परेशान थियण जी ज़रूरत ई न पवंदी। सफ़ा सवलो अगस्त आहे, सफ़ा सवलो रोड आहे ऐं हलंदड़ रोड आहे, त हर कोई ख़बर आहे त हाजी नगर क्लिनिक इहा आहे। उहा पुराणी क्लिनिक असांजी अलहमदुल्ला उन क्लिनिक खे घटि में घटि 72 साल असांखे थी विया आहिनि उन क्लिनिक ते छो त 72 साल इन करे चयो 55 साल असांखे थी विया आहिनि उन अस्पताल खे हलाईंदे लॻे त इन करे सभिनी खे उन अस्पताल जे बारे में ख़बर आहे नवां पुराणा जेका हूंदा त तव्हांखे हथु वठी ईंदा यार हीअ अथई क्लिनिक हेॾां वञो हेॾा नवां हूंदा उन्हनि खे कुझु ख़बर आहे कुझु ख़बर नाहे छो त कमकार वक़्तु थी वियो असां 4 साल होॾां गुज़ारियोसीं त वरी हेॾां आयासीं त कुझु वक़्तु अर्सो थी वियो आहे कुझु माण्हू मटिजी विया कुझु नवां अची विया कुझु पुराणा थी विया त इन करे कुझु माण्हुनि खे ख़बर आहे कुझु खे नाहे पर अवां ज़रूरु यादि रखिजो स्टेशन रोड ते अचिणो आहे उन खां बाद में तव्हां नंबर कॉल कंदव मूंखे मां कॉल तव्हांखे खणंदुमि पासे में हिकु दुकान वारा हूंदा उन्हनि सां कराए वठो या निम जो वण ते तव्हां पहुची वियो सम्झो मूं वटि पहुची वियो तव्हां शिमण खां जीअं ईंदव न खाॿे पासे तव्हांखे मिलंदो निम जो वण निम जे वण ते पहुची वियो सम्झो मूं वटि पहुची वियो सभिनि प्रोग्राम में असांजो जेको अॼु प्रोग्राम आहे सिहत जो राज़ होम्योपैथिक सां गॾु त हुन में असांजो अॼोको प्रोग्राम में कोशिशि असांजी इहा रही त अव्हांखे एड्रेस सम्झायूं क्लिनिक जे बारे में ख़ुशख़बरी ॾियूं अव्हांखे क्लिनिक जे बारे में त इन करे अव्हांजी कॉलूं अगरि अचनि थियूं पर असां रिसीव नथा कयूं उन्हनि सभिनी खे चवंदासीं माज़रत ऐं अवां जेका कॉलूं आहिनि अवां परेशान न थियो अवां कॉल करण जे लाइ बहितरु आहे अवां सुभाणे क्लिनिक ते अची वञो क्लिनिक ते ईंदव अवां जे लाइ जेका रूबरू ॻाल्हि ॿोल थींदी उहा बहितरु आहे फ़ोननि ते बाक़ी फ़ोन करे सघो था का मालूमात वठणी आहे या इहो इलाजु थी सघे थो हीउ इलाजु थी सघे थो इलाजु सभई थींदा आहिनि बीमारियूं क़ाबू हुजे इलाजु सभई थींदा आहिनि पर शर्त इहा थींदी आहे त जेका पेशंट मूं वटि आयो आहे एमरजेंसी न आहे सफ़ा पेशंट सीरियस कोन्हे को दवा मां कंदुसि ऐं अलामतूं बीमारियूं सभु शयूं ॾिसी करे हा भा ही दवा मूं वटि मौजूदु आहे इहो इलाजु मां करे सघां ऐं कंदुसि इलाजु छो न कंदुसि इलाजु बाक़ी सफ़ा एमरजेंसी आहे त उहा असांजा को बि डॉक्टर्स एमरजेंसी न खणंदा आहिनि उहे मोकिलींदा आहिनि हस्पताल या सकरण या नवाबशाह त अव्हांखे एमरजेंसी जे लाइ परेशान न थियो सकरण वञो या नवाबशाह अस्पताल वञो सिधो आसान कमु आहे बाक़ी जेका तकलीफ़ आहे उन जे लाइ इलाज जे लाइ अव्हां अची सघो था उन में का बि क़िस्म जी बीमारी आहे सभिनी जो इलाजु अलहमदिल्ला असांजी क्लिनिक ते मौजूदु आहे परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे का सिर्फ़ु इहो मसइलो आहे त अव्हां सोचियो त असां कॾहिं वञूं सिर्फ़ु इहो ई मसइलो आहे ॿियो मसइलो आहे ई कोन
0: जीअं समीन अॼु असांजो जेको प्रोग्राम हो अव्हांखे आगाही ॾियण जो हो त डॉक्टर साहिब जी क्लिनिक जेका हिन वक़्तु आहे स्टेशन रोड ते आहे हाजी इनायत होम्योपैथिक क्लिनिक जे नाले सां उहो साॻी क्लिनिक साॻियो ई इलाजु थींदो होम्योपैथिक तरीक़े इलाज सां हूंदो अञा बि सुठे तरीक़े सां अव्हांजो इलाजु कयो वेंदो हाजी इनायत होम्योपैथिक क्लिनिक स्टेशन रोड सकरण ते मोबाइल नंबर 02 27 89 84 763 ॿुड़ी 2 7 8 9 8 4 7 6 3 इहो डॉक्टर साहिब जो मोबाइल नंबर आहे इन ते मां डॉक्टर साहिब खां मालूमात वठी सघो था डॉक्टर साहिब खां पुछा गछ करे सघो था ऐं क्लिनिक ते अची पंहिंजो इलाजु कराए सघो था डॉक्टर साहिब कॉल तरफ़ हलूं था केरु सां गॾु मौजूदु आहिनि किथां खां अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम जी तव्हां केरु ॻाल्हायो पिया किथां खां जी दादा छा सवाल आहे डॉक्टर साहिब लाइ तव्हां किथां ईंदव अच्छा नवाबशाह दलेल देरे खां ईंदव न तव्हां दलेल देरे खां ईंदव न दादा दलेल देरे खाईंदो तव्हां नवाबशाह मोड़ ते लहिजो उतां खां पंधु हलियो अचिजो फाटको किथे रहियो नवाबशाह मोड़ किथे रहियो
2: भाउ
0: इहो फाटको आहे न तव्हां हिते छो था लहो तव्हां नवाबशाह मोड़ ते अची लहो न हा नवाबशाह मोड़ वारो जेको स्टोर आहे न हुसैन वारो इहो स्टेशन रोड ते सिधो अचे थो न जेको थोरो ई अॻियां ईंदो साॼे पासे ते जी हा कुरेशी जेको रोड वञे थो इन ई रोड ते आहे थोरो ई अॻियां ईंदो न हुते बशीर टांगे वारे जो दुकानु अथव हुनजे साम्हूं डॉक्टर साहिब जी क्लिनिक आहे हा बशीर टांगी वारे जो दुकान आहे लोह जो, बशीर जे साम्हूं बिल्कुलु। ठीकु आहे ठीकु आहे, सुभाणे हिते अची सघो था। जीअं असां अदे असांखां एड्रेस पुछी, मां असां तव्हांखे एड्रेस ॿुधाईंदा हलूं। स्टेशन रोड ते हाजी इनायत क्लिनिक जो कंहिंखां बि तव्हां पुछा कराईंदो त पुराणी क्लिनिक आहे, नई कान्हे का, पर इहो जो कुझु वक़्तु बंदि हुई ऐं बाक़ी क्लिनिक पुराणी आहे। रक्षण वारा सुञाणनि था ऐं हर माण्हू सुञाणे थो। वधीक बशीर टांगे वारो जेको मशहूरु मारूफ़ आहे स्टेशन रोड ते, हुनजे साम्हूं डॉक्टर साहिब जी क्लिनिक आहे। जी डॉक्टर साहिबु, तव्हांजो पैगाम छा हूंदो असांजे सामान जे लाइ?
1: बिल्कुलु, पैगाम आख़िर में असां इहो ॾींदासीं, अवां पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो। सिहत आहे हर शइ आहे, ठीकु आहे, इहा ग़लति थी वई, पर सिहत असां कीअं रखूं? त उनजे लाइ असां पंहिंजो प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं, त उन प्रोग्राम में हर मौसम जी तब्दीली जे हवाले सां अव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदा रहंदा आहियूं। हर ॻाल्हि अव्हांखे सम्झाईंदा अथऊं त हिन मौसम में छा कबो, हिन मौसम में छा कबो, उन्हनि शयुनि जे बारे में असां अव्हांखे ॿुधाईंदा रहंदा आहियूं। त उनजे लाइ अव्हां प्रोग्राम असांजा ज़रूरु ॿुधंदा कयो। प्रोग्राम असांजो ॿुधंदा हो त उन सां अव्हांखे ज़रूरु फ़ाइदो थींदो। अव्हांजी का बीमारी आहे, का तकलीफ़ आहे, उनजो इलाज बि असांजी कोशिशि रहंदी आहे त प्रोग्राम में का बीमारी जे हवाले सां अव्हांखे इंफॉर्मेशन बि ॿुधायो कयूं त हिन बीमारी में इहा इहा तकलीफ़ूं थींदियूं आहिनि ऐं उनमें इहा शयूं इस्तेमालु कबियूं, इहा शयूं इस्तेमालु, इहे सभु शयूं असांजे प्रोग्राम में हर टॉपिक सां गॾु इहे शयूं थींदियूं आहिनि। उन खां अलावा का बीमारी आहे, का तकलीफ़ आहे, अव्हां कॉल करे बि असांखां मालूमात वठी सघोसि था। इलाज होम्योपैथी कराइणु चाहियो था नवाब शाहजी इनायत होम्योपैथी क्लिनिक स्टेशन रोड सकरन। इहा असांजी क्लिनिक हाणे हेॾां अची वई आहे त कुझु ॾींहुं असांखे लॻंदासीं त असांखे सॼे चारि साल में ई यादि आहे सकरन होम्योपैथी क्लिनिक शेरवाणी किरिया मैरापुर रोड सकरन। हाणे असांखे हिकिड़ो वॾो ॾींहुं लॻंदो आहे इहा यादि करण में त हाजी इनायत होम्योपैथी क्लिनिक शेरवानी किरिया मैरापुर रोड सकरन। सामिन, प्रोग्राम जो टाइम थिए पियो ख़तमु। अव्हांखे का सवाल पुछणो हुजे, का शइ पुछणी हुजे, एड्रेस जो पुछणो हुजे त अव्हां कॉल करे मालूमात वठी सघो था। सुभाणे अचो पिया त मूंखे परेशानी थिए पई, असांखे कॉल करे मालूमात वठी सघोसि था। फ़िलहालु असांखे ॾियो इजाज़त, अलाह निके बाद।
0: जीअं समीन, असां सां गॾु आहे सकरन जा मशहूरु मारूफ होम्योपैथिक डॉक्टर हारिस जावेद राजपूत साहबु, DHMS सिंध, RHMP पाकिस्तान, होम्योपैथिक कंसल्टेंट, फैमिली फिजिशियन, सीनियर लेक्चरर नवाब शाह, होम्योपैथिक मेडिकल कॉलेज नवाब शाह साहब ऑफिस आहिनि।